धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे

धा धिंता कृत धा धे तगेन धिंता कृत धा धे कृत चिरा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा ध

धिन धादा तीटा तीटा कता नका तीटा तीटा धागे तीटा कता घेगे तीटा धिन धागे तीन नागे तीटा कता कता कता कत तलन धा ताग धेर धेर करते धादे करते धादे करते धा करते धाग धेर धेर करते धादे करते धादे करते धा करते ताग धेर धेर करते धादे करते धादे करते

ठेके ते देर का धा दिन नाला दिते घेगे दिते घेगे दिते घेगे दिन करते दिन करते देगी न धात्र के दे के तक तक तक धा करगेन करगेन धा धीरे करते धात्र करते धा ठेके दिन ला करते धा देर देर करते धात्र करते धा देर देर करते धात्र करते धा धा धा करते धा देर देर करते धात्र करते धा देर देर करते धात्र करते धा धा धा करते धा देर देर करते धात्र करते धा देर देर करते धात्र करते धा धा धा फरमाइश अग्रदार।